0: चु अरे काय बैठा गेर असतो पिना चौकस
1: चंपा चुपला मुन्या
0: अरे गेम
1: नगे हो पचलन जेते